संकल्प कंप वप एतम कवप्त हमने नतो ने हो हो वे हेलो हो हो वे हो हेलो हो हो हेलो आया हे आहा हे हे Ha ha ha ha ha ha hey hey hey hey hey.